0: जी स्वामिनी, अशी निश्चित खात्री पटल्यावरही हनुमान एकदम सीतेच्या समोर जायला धजला नाही. तिनं त्याला पूर्वी कधीच पाहिलं नव्हतं वा राम सुग्रीव ऐक्याचीही तिला कल्पना नव्हती. न जाणो मायावी रावण म्हणून आपल्याशी बोलणं तिनं नाकारलंच तर. हनुमान अशा विचारात आहे तेवढ्यात सेवक गणासह लंकापती रावण त्या ठिकाणी आला आणि सीतेला धाक घालू लागला. चिडलेल्या नागराणीसारखी फुत्कारत सीता उत्तरली, नको करूस वल्गना रावणा निशाचरा, नको करूस वल्गना रावणा निशाचरा, समूर्त राम कीर्ति मी ज्ञात हे सुरासुरा. वंदनास योग्य मी पराविया पतिव्रता, पुण्य जोड राक्षसा झणी करून मुक्तता, लाज राख नारीची वीर तू जरी खरा, नको करूस वल्गना रावणा निशाचरा. नृपति पाप पाहते अनय नित्य साहते, राष्ट्रते जगावरी नाम मात्र राहते, काय आग लाविशी तुझा करे तुझा पुरा, नको करूस वल्गना रावणा निशाचरा. जिथे तिथे दिसे मला लोकनाथ राम तो, जिथे तिथे दिसे मला लोकनाथ राम तो, शयनी ये उषा तळी रामहस्त वाम तो, चिंतनात पूजिते त्याच मी धनुर्धरा, समूर्त राम कीर्ति मी ज्ञात हे सुरासुरा. योग्य एक त्यास मी योग्य ना दुजा कुणा, योग्य एक त्यास मी योग्य ना दुजा कुणा, परत धाड रे मला प्रियास मी परावणा, शरण त्यास रक्षुनी राम देई आसरा, समूर्त राम कीर्ति मी ज्ञात हे सुरासुरा. सख्य जोड त्यासवे, सख्य जोड त्यासवे हो कृतार्थ जीवनी, नित्य शुद्ध जानकी राघवास अर्पुनी, ना तरी मृतीत ये चालुनी तुझा घरा, नको करूस वल्गना रावणा निशाचरा. इंद्र वज्रही कधी चुकेल घाव घालिता, इंद्र वज्रही कधी चुकेल घाव घालिता, क्षण ही आयुना तुझे रामचंद्र कोपता, राम बाण वृष्टिती प्रलयसी भयंकरा, नको करूस वल्गना रावणा निशाचरा. थाकता तुझा पुढे वीर युद्ध कामतो, थाकता तुझा पुढे वीर युद्ध कामतो, ठेवणार वंशना असा समर्थ रामतो, अधम काम मूढ तू विचार हा करी जरा, नको करूस वल्गना रावणा निशाचरा. बघेन राम बाण मी, बघेन राम बाण मी निडरया तुझा उरी, कंक पंख पाठिशी नाम चिन्ह जावरी, भार मुक्त होऊ दे एकदा वसुंधरा, नको करूस वल्गना रावणा निशाचरा.
1: नको करू सवल्गना.